हम कशवरुं तिमन रसकलांगे मूसा गे फान फोय एबही थौरात दिव्वी में अदि एकले गे फान फहुगा विधि विधिगेन रसूल बेकलुं फनुवी में अदि मरियम गे फान गे दरकलुं ईसा गे फान तिमन रसकलांगे फाळुगेन वा मुअजजात दिव्वी में अदि रूहुल कुदुस गे एही फुलुं एकले गे फान गदखन दिव्वी में फहे ತ್ಯಬಾಮಿಹಂಗೆ ನಫ್ಸ್ತ ನೇದೆ ಖಮಕಾಯ್ಗೆಂ ತ್ಯಬಾಮಿಹಂಗೆ ಗಾತ ರಸೂಲಕು ವಡಾಗೆಂ ಫಿ ಕೊಮ್ಮೆ ಹಿಂದೆಗ್ಗ ಏಕಮಂ ಇಜಾಬ ನುದಿ ತ್ಯಬಾಮಿಹುಂ ಬೊಡಾವೆ ಗಣ್ಣನೀ ಹಿಜೆ ಫಹೆ ತ್ಯಬಾಮಿಹುಂ ಏಗೆ ಬೈ ರಸೂಲುಂ ದೊಗು ಕುಳೈಮುವೆ ಅನೆಬ್ಬ ರಸೂಲುಂ ಬತುಲು ಕುಳೈಮುವೆ.

0: खबर काटी। दौलत के दरणित अदा कुर मुंदियों राज्य बोडित इन्वेस्टमेंट तक गेनाव मंग इन्वेस्टर उन शाकर कम फालो कुर मुंगन कम माली कम कम सरकार के कुंफन तक आबे है वजीर पिदाल वे खबरो दुम फतागुले अमास्ते की दिरासा को नतीजा निरवे न मसकते कम सिहता आयला या इज्तिमाई एहिया बे है वजीर पिदाल वे खबरा गाजा का कायम कुर मंग हुशाला फावा बैन अल-अक़वामी सुलह बलहट्टा फौजा 270 मिलियन पुरे गेना अमेरिका डॉलर फनवान कम अमेरिका सरकार उन एतांगे कांग्रेस संग एंगे खबर के तुरुम आदिवेस इतरु खबर तक میرے خبر گڈ پروگرام آئے کوئی ہنتر نامی بدل کرنے اور گن فاطمت زینت میں ایسا مخبر تو کے تفصیل آئے کو کوری دانا Maldives 2.0 ay ku IT dairaing kudi adi medufanti ge vefar taka visfurusat ta fahive gen dane kama raisul jumhuriya dr mohammad muiz vidal vache raisul jumhuriya dr mohammad muiz mehim vidal vi raitunge adu sisla ge devan episode ga IT daira ga maseke kurami ha ku faalu kuri kambudu unta ka gulgen IT daira ga maseke kura tulhat namka kiyami ha ku wani IT daira ga harka tirwa kudi adi medufanti ge vefar taka dimawa dati ta faha ga kufa एगुतुन राज्य का फुर्सत तन्ने तुमुं कुंफुनी तंग हदयागिन राज्य बेरु गादि वेहि मसे के कुराकं एना फाहग कुरि तुलहत फाहग कुरि कंबडु उन तका गुलिगें रईसुल जुम्हूरिया डॉक्टर मोहम्मद मुइज्ज विदाळवी आईटी दायरा के फुर्सत तदि वेहि न फहिको दिनमके एमनिक फांड इस्कन देवा मसकते कम खासको राज्य डिजिटलाइजेशन नादि माय दायरु मालदीव्स 2.0 के दशुं आईटी दायरा गा हरका तेरवा कुदि आदि मेद फंतीगे देवि वेफार वेरि नविस फुर्सत तं होद्दवे दे ವಾಣಿಕಮ ರೈಸ್ ವಿದಾಳ್ವಿ ರಾಜ್ಯ ಡಿಜಿಟಲೈಸ್ ಕುರುಮ ಹಿಂಗ ಮಾಲ್ಡೀವ್ಸ್ 2.0 ಮಶ್ರೂ ಇಫ್ತಿತಾಹ ಕುರಿ ಮಿತಿ ಆಹರು ಈ ಮಶ್ರೂಗೆ ದಶುಂ ಏಕಿ ಇದಾರಾ ತವಗೆ ಮಸೆಕ್ಕೆತ್ತ ಎಕ್ಕೊ ಡಿಜಿಟಲೈಸ್ ಕುರುಮುಗೆ ಮಸೆಕ್ಕೆತ್ತಂ ಅಣ್ಣನಿ ಕುರಮು ಮಕ್ಕಾಗ ಬಾವಾ ಕುರುವಾಂಗ್ ಹಿತುಂ ಕೇಮುಗೆ ದುನಿಯೆಗೆ ಎಮ್ಮೆ ಬೊಡು ಮುಬಾರಾತುಗ ರಾಜ್ಯ ತಂಸೀಲ್ಕೊ ಮುಳಿ ಕುರುವಾಂಗ್ ಹಿತುಂ ಕೇಮುಗೆ ಗುಫಿಂ ಹತರ್ವಣ ದಿವೆಹಿ ದರವರಕು ಹೋದಾಫಿ ಮಿ ಫಖ್ರುವೆರಿ ವಣ ಹಾಸಲ್ ಕುಫಾವಣಿ ಮಚ್ಚಂಗೋಳಿ ಅಸಾಸ್ ಅಲ್ ಹಾಫಿಜಾ ಫಾತ್ಮತ್ ರಿಷಾಯ ಜಾಹಿರ್ ತಫ್ಸೀಲ್ ಅಕ್ಬದ್ಲ್ ಕುರಾನಿ ಅಹಮದ್ ಇಜ್ಲಾನ್
1: औगाफा बेह वजीर डॉक्टर मोहम्मद शाहीम अली साइद विदालवी मे दुनिया का बाबा मुंता एम ए बोडो गुरुवांग के बुमगे मुबारक मा एम ए फाहु मिने मुनि मे के सालिस हवन मुबारक शाह मे मुबारक का सत्य के तिरिस तीन गापक बैवरी कम वजीर विदालवी आदि मे फहर की तारीहु का अंगहिंग कुदे मे मुबारक का बैवरी फुरतम फहर कम विदालवी मे के कुरिंग अंगहिंग कुदिंग गोयपे मे मुबारक का नोवे मे मुबारक नतीचा फाळकुफवनी खरम फुलका बेविहास हफलाइका मे हफला अशरफ रिको देवी मक्का के अमीर के डैब प्रिंस सोद बिन मिशल बिन अब्दुल अजीज मे हफला का सऊदी इस्लामिक मिनिस्टर खरमफुल के इमाम शेख डॉक्टर अब्दुल रहमान सोदाइस पैर वडागन वे आदिहास मेहमान के हैसियत इस्लामी कंत तक औगा फा बे वजीर डॉक्टर मोहम्मद शाहीम अली साइद वस्वनी मे हफला का पैर वडागन फा वजीर डॉक्टर शाहीम दालवी राज्य तमसील कुरी बैवरे का मि मुबारत बने लिबुमकी राज्य लिबुन शरफ कमा सऊदी इस्लामिक मिनिस्टर डॉक्टर अब्दुल लतीफ आल शेखमनी साया एना के बेलनवरिना बदल कुरवा तहुनिया दनवा खिवर दिवाफा
0: दावत के दरने तं अदा कुर मुंदियों मुं राज्य बोड़ती इन्वेस्टमेंट तक गेनाओ मंग इन्वेस्टर उन शाकर कम फाल कुर मुंग अन्न कम माले कंकमा सरकार के कुंफने तक आबे है वजीर हसन जरीर विदार वेचे वजीर मिहिम विदार वी रही तुंगे मंजली हुगा फोमल कु देकुन दायरा के मेंबर इब्राहिम हुसैन कुरे विसुआल का जवाब दे बमो तफसील मूसा मतलब
2: ರೈತ ವಜಲಿಹುಗೆ ಫೋಮುಲ ದೆಕುಣು ದಾಯರಾಗ ಮೆಂಬರ್ ಇಬ್ರಾಹಿಂ ಹುಸೇನ್ ಕುರವಿ ಸ್ವಾಲಕ ಜವಾಬ್ ದೆವ್ವಮು ಮಾಲಿಕ್ ಅಂಕಮ ಸರ್ಕಾರಗೆ ಕುಂಫುಟಿತ ಕಾಬೆಹೆ ವಜೀರ್ ಹಸನ್ ಜರೀರ್ ವಣಿ ಧರಣಿ ಅದಾಕುರುಮುಗೆ ಫಾಯ್ದಾತ ಫಾಹ ಕುರವಾಫಾ ವಜೀರ್ ವಿದಾಳ್ವಿ ಧರಣಿ ಅದಾಕುರುಮಕಿ ಅಬದುವಸ್ ಹುರಿಹಾ ಸರ್ಕಾರಗ್ಗೆ ವಸ್ ಕುರಮು ಆಯ್ಕಮೆಕ್ಕಮ ನವೈಸ್ ಎಮ್ಮೆ ಬಡು ಅದ ದೆಗ್ಗತುಗ ದೆಕ್ಕಿ ಮಿ ಸರ್ಕಾರನ್ ದಾದಿ ಫಹುನ್ ದೆಕ್ಕಿ 61 ಮಿಲಿಯನ್ ಡಾಲರ್ಗೆ ಸುಕೋಕ್ಕಮ ವಜೀರ್ ವಿದಾಳ್ವಿ ಮಾಲಿ ವಜೀರ್ ವಿದಾಳ್ವಿ ಮಿ ಧರಣಿ ಅಂಬುರ ದೆಕ್ಕುಮ ಅದಿ ದೌದತ್ತು ಅದಾಕುರಂಜೆಹೆ ಧರಣಿಗೆ